0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, एमएचजे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

सुपर सुप्रभात छत्रपती संभाजीनगर. अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 11 ऑगस्ट. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर 1877 मध्ये अमेरिकन खगोल शास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्राचा शोध लावला होता. 1943 रोजी आजच्या दिवशी सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले होते. 1952 मध्ये हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले. 1960 मध्ये चाड देशाला फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाले होते आणि 1961 मध्ये दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला होता. तर 1987 मध्ये युनायटेड स्टेट फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी ऑलन ग्रीन स्पॅन यांची निवड झाली होती आणि 1994 मध्ये डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉक्टर फातिमा मीर यांना विश्व गुर्जरी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता आणि 1999 मध्ये 12 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील 6 वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले होते आणि ही स्पर्धा जिंकणारा हा सर्वात छोटा प्लेअर बनला होता. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजी अज्ञानचा हा शो.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.

इमॅजिन करा की जर आपल्या मोबाईलची गॅलरी बोलायला लागली तर काय काय बोलेल ती. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनानला, आणि एक अशी कल्पना मनात सुचली आणि विचार केला की जर खरंच आपल्या मोबाईलची गॅलरी बोलायला लागली तर काय विचारेल ती. मला वाटते सर्वात आधी ती विचारेल की अरे इतके स्क्रीनशॉट कशासाठी काढतोस, आणि ताई तुला विचारेल ते की तू 30 सेल्फी काढल्यात आणि 30 च्या 30 सेल्फी सेमच आहेत, आणि तो मेम्स वाला फोल्डर विचारेल की माझ्यावर इतका अन्याय का रे, मी गॅलरी आहे कॉमेडी क्लब नाही. बाबा तू गॅलरी म्हणूनच राह, कॉमेडी करशील FIR होईल तुझ्यावर. खरं सांगायचं ना तर आपल्या गॅलरीमध्ये आपल्या आयुष्याचा खूप आठवणी लपलेल्या आहेत. मित्रांसोबतचे फोटो, ट्रीपचे फोटो, खाण्याचे फोटो, फिल्मचे स्टेटस, असे अनेक आठवणी आपल्या गॅलरीमध्ये आहेत. आणि जेव्हा स्टोरेज फुल असा मेसेज येतो ना तेव्हा आपण विचार करतो की नाही यार आता मला गॅलरी डिलीट करावी लागेल आणि थोडा स्पेस करावा लागेलच. आणि जेव्हा आपण फोटो डिलीट करायला जातो तेव्हा कळतं की नाही यार हा फोटो चांगला आहे, हा नाही डिलीट करायचा, नाही यार हा तिच्यासोबतचा मी पहिला फोटो काढला होता हा कस कायच मी डिलीट करू यार, असं म्हणत म्हणत आपण एकही फोटो डिलीट करत नाही आणि आपली गॅलरी फुल होत असते. म्हणूनच आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की जर तुमची गॅलरी बोलायला लागली तर ती तुम्हाला सर्वात आधी काय विचारेल, कळवा मला. DM करा इंस्टावर RJ Adnan या इंस्टा पेजवर अँड

0: लव यू खुशी जब हम मिले। तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी।
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक।
1: ऍडमिशन्स ओपन, फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: Hey, my friends. Mujhko thaam le. Zindagi se bhaag kar aaya hu.
4: Barish ho rahi hai. Ye barish na hoti, tu bhi na aata.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 906761-2000.
5: तन आराम ना है, कोई हकीमी काम ना है, तेरी सुध में जब ना तड़प

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

प्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्य प्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 906761-2000.

0: करियर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्यूचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: वाक्शास्त्रज्ञांची. या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तुम्ही ट्यून केले MGM 90.8 FM आणि या कार्यक्रमात आपण शास्त्रज्ञांबद्दल जाणून घेत असतो डॉक्टर अमोल असोरकर सर यांच्यासोबत.
1: एका सामान्य खेड्यात जन्माला येऊनही अत्युच्च पदाला पोहोचलेले मेघनाथ सहा हे भारतीय बुद्धिमत्तेचा एक आदर्श आहेत. ढाका जिल्ह्यातील शिवतरली या खेड्यात त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 साली झाला. त्यांच्या वडिलांचे दुकान होते. जगन्नाथ बाबू यांचे मेघनाथ हे 5वे अपत्य. मेघनाथ सहांच्या नंतर आणखी 3 अपत्य झाल्याने गरिबीला तोंड देण्यासाठी वडिलांनी त्यांना 7व्या वर्षीच दुकानावर बसवले. मेघनाथ सहा अत्यंत बुद्धिमान होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. गरीब परिस्थितीमुळे पुढील शिक्षण शक्य नव्हते, परंतु गावातीलच डॉक्टर अनंतकुमार दास यांनी मेघनाथ सहाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. मेघनाथ शाळेतील मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेला बसले व संपूर्ण जिल्ह्यात प्रथम आले. त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. 1911 ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांची आचार्य प्रफुल्ल चंद्र राय आणि जगदीश चंद्र बोस या दोन महान विज्ञान अध्यापकांची भेट झाली. त्यांच्या सहवासात विज्ञान उपासना आणि लोकसेवा या गुणांची त्यांना दीक्षा मिळाली. महाविद्यालयाचे त्यांचे शिक्षण बहुतांशी शिष्यवृत्त्या आणि शिकवण्या यावरच पार पडले. 1913 साली BSc आणि 1915 साली MSc ते गणित विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मेघनाथ सहा यांनी गणित विषयामध्ये MSc पूर्ण केले. कलकत्त्यातील इंडियन सायन्स असोसिएशन या संस्थेत त्यांना प्राध्यापक म्हणून श्री आशुतोष मुखर्जी यांनी निमंत्रित केले. त्यांनी प्राध्यापकाचे काम चालू असतानाच आपले संशोधन कार्य चालूच ठेवले. विद्युत प्रक्रियेसंबंधी एका नवीन नियमावर प्रबंध लिहून 1919 साली त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली. डॉक्टरेट पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांना प्रेमचंद्र रायचंद ही शिष्यवृत्ती मिळाली. विद्यापीठातील वरिष्ठ गणित प्राध्यापकांशी त्यांचे जमेना, यामुळे शेवटी त्यांनी त्यांचा विषय नसूनही पदार्थ विज्ञान विभागात काम स्वीकारले. तेथेही त्यांना अपरिचित अशा उष्णता उष्णोर्जी

0: त्यांचे काम दिले गेले, पण मेघनादांनी तिथेही सर्वांगीण कुशाग्र बुद्धीची चुंब दाखविलीच. पदार्थ विज्ञानात का झपाट्याने प्रगती करीत आहे? किरणोत्सर्गी, क्षय किरण, अणुतले प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यामुळे सारे विश्व विद्युन्मय होऊ पाहत आहे. व ही जाणीव करून देणारे लेखसत्र स्टेट्समन या पत्रात मेघनादांनी सुरू केले. दरम्यान त्यांनी त्यांचे अवकाशातील ग्रहासंबंधीचे मूलभूत संशोधन सुरू केले. याच काळात त्यांनी या विषयात केलेले संशोधनपर प्रबंध परदेशी शास्त्रीय नियतकालिकात चमकू लागले होते. प्रकाशाचा दाब मोजण्याचे एक उपकरणही त्यांनी स्वतः शोधून काढले. आणि याच त्यांच्या प्रकाशवादासंबंधीच्या मौलिक संशोधनाबद्दल कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट दिली. थर्मल आयोनायझेशन ऑफ एलिमेंट्स अँड सिलेक्टिव्ह रेडिएशन स्पेशर याबाबत त्यांनी जे मूलभूत असे संशोधन केले, त्या संशोधनामुळे ग्रह भौतिकी ॲस्ट्रोफिजिक्स या शास्त्रात क्रांती झाली. सूर्याच्या वर्णपटात असलेल्या काळ्या रेषांचा अर्थ जर कळला तर विश्वातल्या सर्व तेजोगोलांचा अर्थ सहज कळेल हे तत्व मेघनादांनी जाणले. हे जाणून घ्यायचे तर मेघनाद सहांचे म्हणणे होते की अणुसिद्धांत आणि वेव्ह मेकॅनिक्स आपल्याला कळले पाहिजे. हे मेघनादांना पूर्वीच कळले होते, पण रुदरफोर्ड आणि भोर मात्र या सिद्धांताचे उत्पादक ठरले. पण या त्यांच्या सिद्धांताचा प्रयोग मात्र सहा यांनीच केला. सर नॉर्मन लॉकियर यांच्या म्हणण्याप्रमाणे वर्णपटातील जाड रेषांचे कारण जास्त तापमान आहे, पण मेघना सहांच्या म्हणण्याप्रमाणे उच्च तापमानामुळे पदार्थातील अणूंचे आयनीभवन होते, त्यामुळेच वर्णपटात बदल घडतात आणि जसजसा दाब कमी होत जातो तसतसे आयनीभवन जास्तीत जास्त होत जाते. सहांनी हेही त्यांच्या निष्कर्षात्मक तत्वे गणित रूपाने जगापुढे मांडली. हा त्यांचा समीकरण रूपात मांडलेला सिद्धांतच विश्वातले प्रचंड तेजोगोल आणि सूक्ष्म अणू यांचे नाते सांगतो, आणि यामुळेच जगापुढे खगोल विज्ञानाचा पाया घातला गेला. मेघनाद सहा यांनी तेजोगोल आणि अणू यांचे जे नाते सिद्धांत रूपात मांडले ते संशोधन मान्य करून त्यांना रॉयल सोसायटीचे सन्मानपूर्वक सभासदत्व देण्यात आले. मेघनाद सहा हे तेव्हा केवळ 34 वर्षांचे होते. या त्यांच्या संशोधनाखातर प्रसिद्ध अणुबॉम्ब संशोधक क्रॉम्प्टन यांनी सहांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते. 1920 साली त्यांना ग्रिफिथ स्मारक शिष्यवृत्ती आणि कलकत्ता विद्यापीठाची सुमारे 10,000 रुपयाची प्रवासी शिष्यवृत्ती देण्यात आली. इंग्लंडला त्यांनी इम्पिरियल कॉलेज ऑफ सायन्सेसमध्ये प्राध्यापक फाउलर यांच्या प्रयोगशाळेत काम केले. तारकांच्या वर्णपटाची भौतिक उपपत्ती या नावाचा सिद्धांत त्यांनी जगापुढे मांडला. जर्मन शास्त्रज्ञ नर्स हे ब्रिटिश अमेरिकन लोकांना आपल्या प्रयोगशाळेत पाऊल सुद्धा ठेवू देत नसत, पण त्यांनीच मेघनाद सहांना मोठ्या सन्मानाने बोलवून घेतले. याच काळात प्लँक व आइन्स्टाईन यांचे ते स्नेही बनले. 1931 साली रॉयल सोसायटीने त्यांना संशोधन कार्यासाठी 1500 पौंडांची खास मदत उपकरणांच्या खरेदीसाठी दिली. डॉक्टर रसेल या विख्यात अमेरिकन शास्त्रज्ञाने मेघनाद सहांच्या सिद्धांताचा पुढे विस्तार केला. 1938 ते पुन्हा कलकत्ता विद्यापीठात आले. फलित प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. प्रकाशदाब मोजण्याचे उपकरण त्यांनी शोधून काढले. सहांनी आपले संशोधन कार्याचे क्षेत्र फार विस्तृत केले होते. ते केवळ अणुतारे या विषयात अडकून राहिले नाही तर इतर विविध विषयात त्यांचे संशोधन कार्य केले. क्रियाशील नायट्रोजन वायू, वर्णपटशास्त्र, डायरेक्टचा इलेक्ट्रॉन सिद्धांत, रेणूंची व अणूंची घटना इत्यादी क्षेत्रातले त्यांचे कार्यही सर्वश्रुत आहे. अत्युच्च विरल वातावरण आणि आयनावरण यांचाही त्यांनी अभ्यास केला. सहांनी केलेल्या कामाचा सन्मानपूर्वक गौरव करण्याकरता जगभरातून त्यांना वेगवेगळे सन्मान मिळाले. इटलीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत ते भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. ख्यातनाम शास्त्रज्ञ होल्टा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात त्यांना सक्रिय भागाचे निमंत्रण मिळाले होते. नॉर्वे सूर्यग्रहणाचे निरीक्षणाच्या कामाकरता त्यांना खास निमंत्रण मिळाले होते. पूर्वी त्यांनी केलेल्या संशोधनाची फलिते सत्य निघाल्यामुळे त्यांना तेथे खास गौरव करण्यात आला. इंग्लंडच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आणि आंतरराष्ट्रीय ज्योती या संस्थेचे त्यांना सभासदत्व दिले गेले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांचा असाच बहुमान केला. 1934 मुंबईत भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद गौरवपूर्वक त्यांना देण्यात आले. या अधिवेशनात त्यांनी विश्वाचे भवितव्य, विश्वाची निर्मिती, नक्षत्रांचा पसारा यावर व्याख्याने दिली. रशियातील सोव्हिएत विज्ञान अकॅडमीच्या 24व्या वार्षिक समारंभासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. 1941 साली युनेस्कोतर्फे त्यांना 1000 पौंडांचा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. निरनिराळ्या देशात गेलेल्या स्वतंत्र भारताच्या सर्व शास्त्रीय प्रतिनिधी मंडळाचे 6 हे सभासद होते. जिनेवाला भरलेल्या आंतरराष्ट्रीय पंचांग सुधारणा समितीच्या अधिवेशनाला ते उपस्थित तर होतेच, परंतु भारतीय पंचांग योजनेचा त्यांनी परखड पुरस्कार जोरदाररित्या मांडला. जगाच्या बदलत्या स्वरूपाशी माणसाने जुळते घेतले पाहिजे हे त्यांचे मत होते. त्यानुसार त्यांचे म्हणणे होते की विकासाच्या दृष्टीने भारताने विज्ञानाची उपासना ही केलीच पाहिजे. भारताला प्राचीन उच्च संस्कृतीचे लेणे मिळाले आहे, पण भारताने वैज्ञानिक प्रगती करून घेतलीच पाहिजे, कारण वैज्ञानिक प्रगतीतूनच उद्याची परममंगल संस्कृती उदयाला येणार आहे. भारताने त्यात अग्रभागी असावे. त्याकरता ऊर्जा वापरातली विषमता भारताने दूर केली पाहिजे. भारतात आज दरडोई 100 घटक फक्त ऊर्जा वापरतात. पाश्चिमात्य देश दरडोई 1800 घटक ऊर्जा वापरत आहेत, आणि म्हणूनच भारतात तांत्रिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे हे सर्वसामान्य जनतेला पटावे म्हणून सायन्स अँड कल्चर हे नियतकालिक काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की अणुशक्तीचा वापर अटळ आहे, तेव्हा ते त्यांचे आयनावरणाच्या बाबतीत चालू असलेले संशोधन थांबवून सरळ अणुगर्भ विज्ञानाकडे वळले. 1939 मध्ये आटोहन नामक शास्त्रज्ञाने अणुविखंडन प्रक्रियेचा शोध लावला. ताबडतोब मेघनादांनी यावर अणुविद्युत निर्मितीचा प्रस्ताव मांडला. भारतात एक अणुगर्भ संशोधन मंदिर असावे अशी इच्छा त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंशी बोलून दाखविली. पंडितजींना तिचे महत्व ताबडतोब पडले. त्यांनी टाटा ट्रस्टकडून 60,000 रुपयांची पहिली देणगी त्यांना मिळवून दिली. भारतात अणुगर्भ संशोधन मंदिर तर उभारलेच, पण त्यात पहिले अणुभेदयंत्र अर्थात सायक्लोट्रॉन सुद्धा बसवले. आजच्या अणुवैज्ञानिकांची अशा तऱ्हेने मेघना सहांनी मोठ्या जिद्दीने मुहूर्तमेढ रोवून दिली. दामोदर नदीवरील प्रकल्पाच्या आखणीत त्यांनी लक्ष घालावायचे ठरवले. मेघना सहांनी भारताच्या प्रगतीसंबंधी रात्रंदिवस विचार चालूच ठेवला. त्यांनीच प्रथम ओळखले की नैसर्गिक खनिज संपत्तीचा भारतात भरपूर साठा आहे, ती हुडकून काढली पाहिजे. एक्सप्लोरेशन जिओफिजिक्स संशोधनात्मक भौतिकशास्त्र भूगर्भात हजारो फूट खोलात जाऊन हे शोधून काढले. त्यांच्या काळात त्यांनी सरकारला हा अंकुश सारखा लावला की हे काम त्वरित हाती सरकारनेच घ्यावे. दरम्यान महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्रांच्या विज्ञान शाळांना भेटी देऊन बरेच आधुनिक संशोधनाचा प्रयत्न अभ्यास करण्याची संधी मेघना सहांना मिळाली. इराणप्रमाणे भारताने परदेशी राजकीय डावपेजांच्या आहारी जाऊ नये व पुढील पिढीने परदेशी भांडवलशाही पत्करू नये हा दूरदर्शी विचार ते सतत देत आले. भारतीय विज्ञान क्षेत्रातील त्यांचा सल्ला यामुळेच फार मोलाचा मानला जात असे. हे परदेशी राजकारण टाळण्यासाठी 1951 मध्ये ते सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आले. हेतू एवढाच की राजकीय पातळीवरून विज्ञान प्रगतीसाठी व राष्ट्रीय विकासासाठी झगडा चालू ठेवावा. सरकार जरी मेघना सहांच्या विरोधात असले तरी त्यांचे स्वकष्टार्जित विज्ञानातील उच्च स्थान मान्य करावे लागल्यामुळे त्यांना मोठमोठी स्थाने मान सन्मान द्यावेच लागले. त्यांच्या विज्ञानातील सल्ला स्वीकारावाच लागला. मेघना सहांनी मात्र ग्रहविज्ञान, पूरनियंत्रण, अणुविज्ञान, भूगर्भ संशोधन या बाबतीत भारताची अमोल अशी सेवा केली. 1954 साली त्यांच्या प्रेमीजनांनी त्यांच्या षष्टब्दीपूर्ती समारंभ मोठ्या थाटाने व प्रेमाने साजरा केला. देशातील 28 विज्ञान केंद्रात त्याचा प्रसाद उठला. फेब्रुवारी 1956 या दिवशी पहिल्या राष्ट्रीय नियोजन मंडळाच्या कामाकरिता लोकसभेकडे जात असताना मृत्यूने त्यांना अवचित गाठले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा शास्त्रनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ आत्मा पंचतत्वात विलीन झाला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन फिजिकल सोसायटी, न्यूक्लिअर फिजिक्स इन्स्टिट्यूट या त्यांनी स्थापन केलेल्या संस्था ही त्यांची भौतिक चिरस्मरणीय अशी स्मारके आहेत. एक अर्वाचीन राष्ट्रभक्त भारतीय वैज्ञानिक म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि भारतीय जनतेच्या हृदयात असलेली स्मृती हेच त्यांचे खरे अढळ असे स्मारक होय.
1: तर डॉक्टर अमल असोलकर सरांकडून आपण शास्त्रज्ञाबद्दल माहिती जाणून घेतली ओळख शास्त्रज्ञाची या कार्यक्रमात. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
2: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
2: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित.

जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082.

0: तुझ्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: Hey, meri hamraah, mujhko thaam le. Zindagi se bhaag kar aaya hoon.
4: Barish ho rahi hai. Ye barish na hoti, tu bhi na aati.

इमॅजिन करा की जर आपल्या मोबाईलची गॅलरी बोलायला लागली तर काय काय बोलेल ती. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनानला, आणि एक अशी कल्पना मनात सुचली आणि विचार केला की जर खरंच आपल्या मोबाईलची गॅलरी बोलायला लागली तर काय विचारेल ती. मला वाटतं सर्वात आधी ती विचारेल की अरे इतके स्क्रीनशॉट कशासाठी काढतोस, आणि ताई तुला विचारेल ते की तू 30 सेल्फी काढल्यात आणि 30 च्या 30 सेल्फी सेमच आहेत, आणि तो मेम्स वाला फोल्डर विचारेल की माझ्यावर इतका अन्याय का रे, मी गॅलरी आहे कॉमेडी क्लब नाही. भावा तू गॅलरी म्हणूनच राहे, कॉमेडी करशील एफ आय आर होईल तुझ्यावर. खरं सांगायचं ना तर आपल्या गॅलरीमध्ये आपल्या आयुष्याचं खूप आठवणी लपलेल्या आहेत. मित्रांसोबतचे फोटो, ट्रिपचे फोटो, खाण्याचे फोटो, फिल्मचे स्टेटस, असे अनेक आठवणी आपल्या गॅलरीमध्ये आहेत. आणि जेव्हा स्टोरेज फुल असा मेसेज येतो ना तेव्हा आपण विचार करतो की नाही यार आता मला गॅलरी डिलीट करावी लागेल आणि थोडा स्पेस करावा लागेलच. आणि जेव्हा आपण फोटो डिलीट करायला जातो तेव्हा कळतं की नाही यार हा फोटो चांगला आहे, हा नाही डिलीट करायचा, नाही यार हा तिच्यासोबतचा मी पहिला फोटो काढला होता हा कस कायच मी डिलीट करू यार, असं म्हणत म्हणत आपण एकही फोटो डिलीट करत नाही आणि आपली गॅलरी फुल होत असते. म्हणूनच आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की जर तुमची गॅलरी बोलायला लागली तर ती तुम्हाला सर्वात आधी काय विचारेल. कळवा मला, डीएम करा इन्स्टावर आरजी अदनान या इन्स्टा पेजवर, अँड स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: Diploma in Early Childhood Care and Education, BSc Honors Community Science with Results, or also MSc Specialization in Food Nutrition and Dietics, Extension Education and Communication Management, Human Development and Family Studies with National Education Policy and Research Oriented Education. Admission open for 2026-27. For more information, call on 7620322186 or 7017088546. MGM University, NCC, Kochitrapati Sambhajinagar.
1: Rangabhumicha Kalavishwasa Anubhogai. मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्य प्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्य प्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 906761-2000.

0: सुन
1: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी
0: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीटेक इन डेटा सायन्स
1: PG एमटेक इन AI अँड ML एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक
0: ऍडमिशन्स ओपन फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा, जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
1: की मन पसंदीदा आवाज आपके अपने मोबाइल पर डाउनलोड कीजिए एमजीएम 90.8 FM रेडियो का मोबाइल ऐप और सुनिए हमारे खास इंटरव्यू कहीं भी कभी भी.